जिलो आपे भगत बसीठ गुर कै शब्द सलाहना घट घट डीठ अडीठ आपे सागर बोहे था आपे पार अपार साची वाट सुजान तू शब्द लंघावन हार।